0: गोटुन गोटुन नी मोटरसाइकिल
1: गोटुन नी मोटरसाइकिल
0: गोटुन हाउ तो लागे छे
1: गोटुन आवे छे
0: केतलो आवाज करे छे नी मोटरसाइकिल
1: हवे हवे चिंता ना करशो गोटुन गोटुन आवे छे
0: गोटुन गोटुन गुंडो गोटुन गुंडो गोटुन गुंडो